0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: भक्त दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

नमस्कार, गुड मॉर्निंग छत्रपती संभाजीनगर. एक्झॅक्टली आता 7:27 वेळ आणि जाणून घेऊयात आजच्या दिवसाचा दिनविशेष. आज आहे 29 मे. एकोणीस मे 1919 रोजी झालेल्या पूर्ण सूर्यग्रहणादरम्यान अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या थिअरी ऑफ जनरल रिलेटिव्हिटीची टेस्ट घेण्यात आली होती. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्रिन्सेस बेट आणि ब्राझीलमधील सोब्राल येथे ग्रहणाचे निरीक्षण करण्यात आले होते. आइन्स्टाईन यांच्या मते सूर्यासारख्या मोठ्या वस्तूच्या ग्रॅव्हिटीमुळे प्रकाश खाली येतो वागतो असं त्यांचं म्हणणं होतं. आणि 2022 मध्ये ऑल दॅट ब्रीथ्स या भारतीय माहितीपटाने 75 कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये गोल्डन आय पुरस्कार जिंकला होता. आणि 2022 मध्ये सिद्धू मूसेवाला पंजाबी गायक यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर यांचे 29 मे 1972 रोजी कॅन्सरने निधन झालं होतं. त्यांनी भारतीय फिल्म इंडस्ट्रीला अतुलनीय योगदान दिलेलं आहे. भारत सरकारने 1969 मध्ये पद्मभूषण आणि 1971 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले. आणि पृथ्वी थिएटर 1944 मध्ये त्यांनी मुंबईत हे नामांकित प्रवासी नाटक कंपनीची स्थापना केली होती, जी आज पण सुरू आहे. आणि कपूर खानदान ते हिंदी फिल्म इंडस्ट्री, प्रसिद्ध कपूर घराण्याचे आद्य परिवर्तक म्हणजे कुलगुरु पृथ्वीराज कपूर हे आहेत असंही म्हटलं जातं. तर हे होतं 29 मे चं महत्वाचं असं दिनविशेष. स्टे ट्यून्ड.

मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन सादर करत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये पहिल्यांदा स्टोरी छत्रपती शिवराज्याभिषेकाची. ही केवळ इतिहासाची कथा नाही, हा आहे मराठी स्वाभिमानाचा महोत्सव, पराक्रमाचा जयघोष आणि प्रत्येक हिंदवी हृदयात जागृत होणारी गौरव गाथा. दिनांक 6 जून 2026 रोजी दुपारी 3:30 रुक्मिणी ऑडिटोरियम MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर. पासेस साठी संपर्क करा 7276844290 और 9503747429.

0: मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्त बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला आंतररुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 or 9371714259.

पंचनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: नमस्कार आरजी अदनान तुमचे सोबत आहे ऑन एमची 90.8 एफएम इन द शो ऑल इज वेल आरजी अदनान कम मॉर्निंग शो फ्रेशनेस लाइव रेडियो कम फ्लो ऑन एमची 90.8 एफएम आणि आपण नेहमी ना तर एमजीएम युनिव्हर्सिटीतील वेगवेगळ्या डिपार्टमेंट विषयी जाणून घेत असतो. तर एमजीएम मध्ये प्रत्येक क्षेत्रात ना तुम्हाला करिअर करण्याची शिकण्याची संधी आहे. तर आर्ट म्हणजे कला या क्षेत्रात करिअर तुम्हाला जर करायचं असेल म्युझिक आणि थिएटर मध्ये तर एमजीएम विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ म्युझिक अँड थिएटर हे उत्तम पर्याय तुमच्याकडे आहे. हे मी नाही तर या डिपार्टमेंटचे एचओडी राजू सोनणे सर सुद्धा तुम्हाला सांगणार आहेत. आपल्यासोबत आहेत एमजीएम विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ म्युझिक अँड थिएटरचे एचओडी प्रोफेसर राजू सोनणे सर. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार,
0: कशा आहात सर तुम्ही?
1: अगदी छान.
0: अगदी छान सर. तर सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की हे जे डिपार्टमेंट आहे म्युझिक अँड थिएटर, तर याविषयी आम्हाला सांगा, याची सुरुवात कधी झाली?
1: 2022 पासून एमजीएम विद्यापीठामध्ये म्युझिक अँड थिएटर डिपार्टमेंटची सुरुवात झाली. मुळात एमजीएम विद्यापीठ होण्याच्या आधी महात्मा गांधी मिशन संस्थेअंतर्गत आमच्याकडे नाट्यशास्त्र या विषयाचा 2 वर्षाचा डिप्लोमा सुरू होता. त्यानंतर जेव्हा एमजीएम स्वतंत्र खासगी विद्यापीठ झालं आणि मग UGC नियमानुसार आणि नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020 यानुसार आपल्याकडे या विद्यापीठात संगीत आणि नाट्यशास्त्र या विषयाची UG डिग्री 4 वर्षाची आहे. कारण आता सर्व डिग्री अभ्यासक्रम हे 4 वर्षाचे इथून पुढे होणार आहे. तर त्या NEP नुसारच ही सगळी संरचना या विद्यापीठात केलेली आहे. आणि मुळामध्ये काय की आता सध्याच्या काळात आहे ना, विद्यार्थी आणि पालक हे दोघंही एक संभ्रमावस्थेमध्ये आहे. एक तर वाढतं प्रचंड स्पर्धेचं युग आणि या स्पर्धेच्या युगात नेमकं आपल्या पाल्यानं काय करावं, येणाऱ्या काळामध्ये त्याला नोकरी कशी मिळेल, सतत ही चिंता पालकाला लागून राहिली. कारण आता डॉक्टर आणि इंजिनियर होणंही सोपं नाहीये. पण डॉक्टर आणि इंजिनियर या व्यतिरिक्तही इतर खूप असे क्षेत्र आहेत की ज्यामध्ये तो विद्यार्थी आपलं करिअर घडवू शकेल. मग त्यांच्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी काही अभ्यासक्रम या देशामध्ये उपलब्ध आहेत. आणि मग त्याच तुमच्या आवडीनिवडी किंवा ते छंद त्याचं रूपांतर आपल्या अभ्यासक्रमात, अभ्यासात आणि पर्यायानं करिअर मध्ये कसं करता येऊ शकतं, हा विचार आजच्या पालकांनी आणि पाल्यांनी करायला हवा.
0: एमजीएम युनिव्हर्सिटीतील म्युझिक अँड थिएटर डिपार्टमेंट इज बेस्ट फॉर परफॉर्मिंग आर्ट. सो स्टे ट्यून ऑन एमजीएम 90.8 FM.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. विजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
6: Dinner ka mood ho ya family outing, taste aur MBS dono chahiye, to aa jaiye Meena's Kitchen. Yahan milengi delicious veg non-veg soup, tasty starters, malai tikka kebab, चिकन तंदूरी, मटन बुना और मीना स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: आणि आज आपण ते बोलत आहोत एमजीएम युनिव्हर्सिटीतील डिपार्टमेंट ऑफ म्युझिक अँड थिएटर बद्दल. आपल्यासोबत आहेत एचओडी प्रोफेसर राजू सोरणे सर.
1: एमजीएम विद्यापीठातील म्युझिक अँड थिएटर डिपार्टमेंट मध्ये कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत?
2: आपल्या विद्यापीठात बीपीए इन म्युझिक म्हणजे बॅचलर इन परफॉर्मिंग आर्ट्स इन म्युझिक व्होकल म्हणजे संगीत गायनातील पदवी 4 वर्षाची हा एक अभ्यासक्रम आहे. आणि बीपीए इन थिएटर म्हणजे बॅचलर इन परफॉर्मिंग आर्ट्स इन थिएटर म्हणजे नाट्यशास्त्रातील पदवी हा अभ्यासक्रम आपल्या विद्यापीठात 12वीनंतर 12वीला तो कुठल्याही शाखेचा विद्यार्थी असला तरी चालेल त्यासाठी हे दोन कलाक्षेत्रातले म्हणजे परफॉर्मिंग आर्टचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
0: आणि सर या अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कोणते कौशल्य असणे गरजेचे आहे?
2: त्याला किमान कलेची आवड असणे. जर संगीत गायनातली पदवीला अभ्यासक्रमाला जर त्याला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला काही प्राथमिक संगीताविषयी ज्ञान, गाण्याविषयी, अगदीच त्यानं शास्त्रीय शिकलेला असायला हवा असं काही नाही, पण त्यानं जरा बऱ्यापैकी सुरात गायला हवं, असे काही प्राथमिक गोष्टी. जसं नाट्यशास्त्राला यायचं तर अभिनयाकडे यायचं असेल तर त्याला थोडाफार अभिनय यायला हवा, किंवा अभिनय सोडून नाटकाचे इतर जे तांत्रिक अंग आहेत म्हणजे अगदी स्क्रिप्ट रायटिंग आहे, दिग्दर्शन आहे, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, तर ह्या गोष्टीतलं काही प्राथमिक जर माहिती असेल तर उत्तम, नाहीतर आम्ही त्याला 4 वर्षात शिकवणार
0: आहेत. तर इतके सर्व कोर्सेस आहेत म्युझिक अँड थिएटर डिपार्टमेंट मध्ये एमजीएम युनिव्हर्सिटी. तर तुम्हाला सुद्धा या कला क्षेत्रात करिअर करायचं असेल तर एकदा नक्की व्हिजिट करा डिपार्टमेंटला आणि तुमच्या मनातील ज्या काही शंका असतील त्या दूर करा. तर एक प्रश्न पडतो की यार कला क्षेत्रात आपण जर शिक्षण घेतलं तर करिअरच्या कोणकोणत्या संधी असतील, त्याचंही तुम्हाला उत्तर मिळेल पण थोड्याच वेळ. Holy

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉन वेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: வெல்கம் பேக் வித் ஆர்ஜி அத்னான் இன் தி ஷோ. करियर कट्टामध्ये बोलत आहोत एमजीएम विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ म्युझिक अँड थिएटर बद्दल. आपल्यासोबत आहेत एचओडी प्रोफेसर राजू सोनवणे सर. तर सर, अजूनही पालकांना वाटते की यार कला क्षेत्रात विद्यार्थ्याला आपण ऍडमिशन घेऊन देणं, मग त्यात हे क्षेत्र किती मोठं आहे, संधी मिळणार का नाही, करिअरचे काय ऑप्शन्स असणार, हे खूप मोठा प्रश्न पालकांसमोर असतो. तर कला क्षेत्रात आपण यूजी केल्यावर म्युझिक आणि थिएटरमध्ये, तर आपल्याला करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध असतील?
1: बीपीए इन संगीत ही पदवी झाल्यानंतर तो विद्यार्थी त्याच्यासाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. लाईव्ह शो तो करू शकतो, स्टेज शो करू शकतो, तो उत्तम गायक होऊ शकतो, उत्तम संगीतकार होऊ शकतो, किंवा उत्तम इन्स्ट्रुमेंट वाद त्यासाठी त्याला दूरचित्रवाहिनीतील विविध ज्या वाहिन्या आहेत किंवा OTTचे जे चॅनल आहेत तिथं त्याला संधी मिळू शकते. म्हणजे प्लेबॅक सिंगिंग आहे, बॅकग्राऊंड स्कोअर आहे, जिंगल्स बनवणे आहे, त्याला स्वतःचं यूट्यूब चॅनल बनवता येऊ शकतं आणि त्या यूट्यूब चॅनललाही तो त्याचं काही सादरीकरण करू शकतो. डिजिटल अल्बम आहे. याशिवाय आता विविध शाळेमध्ये विद्यालयात संगीत शिक्षकाची आवश्यकता आहे. कॉलेज आणि विद्यापीठ लेवलवर प्राध्यापक म्हणून संगीताचा, तर त्यासाठी पण त्याला ते संधीचं दार उघडं आहे. शिवाय त्याचं खाजगी संगीत अकॅडमी तो सुरू करू शकतो, संगीत गायनाचे क्लासेस सुरू करू शकतो. त्याशिवाय कार्यशाळा आहे, बालकलाकारांसाठी काही प्रशिक्षण आहे, स्टुडिओ रेकॉर्डिंग आहे, ध्वनी संकलन आहे, म्युझिकचं डायरेक्शन, एडिटिंग किंवा ॲप्स, गेम या किंवा फिल्मसाठी तो संगीत निर्मिती करू शकतो. याशिवाय संगीत विषयक पुस्तकं आहेत, त्यासाठीचं तो लेखन करू शकतो, PhD करून संशोधन करू शकतो, डॉक्युमेंटरी, स्क्रिप्ट लेखन, अगदी आकाशवाणी, रेडिओ, FM चॅनल या ठिकाणी किंवा इतर सरकारी सांस्कृतिक संस्थांमध्ये किंवा महोत्सवामध्ये त्याला संधी मिळू शकते.
0: तर इतक्या सर्व संधी आहेत म्युझिकमध्ये जर तुम्ही UG किंवा PG केले तर MGM युनिव्हर्सिटीत. तर यात अजून एक कोर्स आहे ते म्हणजे थिएटर. तर थिएटरमध्ये आपण शिक्षण घेतल्यावर करिअरच्या कोणत्या संधी असतील आपल्या समोर, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील थोड्याच वेळात. सो पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा

0: करिअर कट्टामध्ये आज आपण बोलत आहोत म्युझिक अँड थिएटर डिपार्टमेंट बद्दल MGM विद्यापीठातील. RJ अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो. आणि आपल्यासोबत आहेत प्रोफेसर राजू सोनवणे सर. थोड्या वेळापूर्वी तुम्ही संगीत क्षेत्रातील करिअरच्या संधीबद्दल आम्हाला सांगितलं, तर थिएटरमध्ये आपण जर शिक्षण घेतलं, UG केलं, तर आपल्या समोर करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध असतील?
1: BPA थिएटर म्हणजे नाट्यशास्त्रातली पदवी झाल्यावर तो रंगभूमीवर, व्यावसायिक रंगभूमीवर तो काम करू शकतो. अगदीच नाही काही तर एखादी नोकरी व्यवसाय सांभाळून तो हौशी रंगभूमीवर आपला छंद जोपासू शकतो. त्यानंतर TV आहे, अगदी चित्रपट, वेब सिरीज यामध्ये त्याला काम मिळू शकतात. याशिवाय डबिंग आर्टिस्ट, मिमिक्री आर्टिस्ट, व्हॉइस ओव्हर, जाहिरात, रेडिओ माध्यम, शिवाय तो दिग्दर्शन करू शकतो. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून तो काम करू शकतो नाटकाचं, लघुपटाचं. याशिवाय जे काही शालेय कॉलेजच्या ज्या स्पर्धा असतात तिथेही तो त्याची चुणूक दाखवू शकतो दिग्दर्शक म्हणून, मार्गदर्शक म्हणून. त्यामुळे तो स्टेज शोच तिथे दिग्दर्शन करू शकतो. अभिनयाच्या प्रशिक्षण संस्था आहेत, शिवाय शाळा महाविद्यालयातही नाट्य शिक्षकाची आवश्यकता आहे, तिथेही त्याला संधी मिळू शकते. स्क्रिप्ट रायटिंगच्या कार्यशाळा आहेत, बाल रंगभूमीसाठी सुद्धा त्याला काम मिळू शकतात. नवी नाटकं आहेत, वेब सिरीज, सिनेमा, यासाठी स्क्रिप्ट रायटिंग मध्ये जर त्याच्याकडे लेखन कौशल्य असेल तर तिथेही त्याला संधी मिळू शकते. याशिवाय रंगमंचीय जे तंत्रज्ञ असतात, म्हणजे प्रकाश योजना आहे, तर त्याच्यात पण उत्तम करिअर आहे. ध्वनी योजना आहे, नेपथ्य ज्याला म्हणतो आपण, सेट डिझाईन, उत्तम सेट डिझाईन जर त्याला करता आलं तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याला करिअर आहे. कार्यक्रमाचं नियोजन करणं आहे, थिएटर मॅनेजमेंट आहे, इव्हेंट मॅनेजमेंट आहे. याशिवाय मग तो त्यात पण PhD संशोधन करू शकतो. शिवाय तो नियतकालिक असेल, वृत्तपत्रामध्ये तो नाट्य समीक्षा लिहू शकतो, इतर माध्यमात पण त्याला काम करण्याच्या संधी आहे. त्याशिवाय कला संस्कृती संस्था, महोत्सव यामध्येही तो आयोजनात सुद्धा सहभागी होऊ शकतो.
0: तर इतक्या सर्व संधी तुमच्या समोर उपलब्ध असणार आहेत थिएटरमध्ये जर तुम्ही UG केलं किंवा तुमचं शिक्षण घेतलं तर. MGM युनिव्हर्सिटीतील म्युझिक अँड थिएटर डिपार्टमेंट इज बेस्ट फॉर परफॉर्मिंग आर्ट, हे मी नाही सांगत, सरस सांगतील आपल्याला का बेस्ट आहे तर. पण थोड्याच वेळात स्टे ट्यून ऑन MGM.
2: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. ऍडमिशन Open MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati Sambhajinagar. Oh,

0: करिअर कट्टामध्ये आज आपण बोलत आहोत MGM युनिव्हर्सिटीतील डिपार्टमेंट ऑफ म्युझिक अँड थिएटर बद्दल. आपल्यासोबत आहेत HOD प्रोफेसर राजू सोनवणे सर. तर सर, एक शेवटचा प्रश्न आहे की म्युझिक आणि थिएटर शिकण्यासाठी MGM विद्यापीठ बेस्ट का आहे?
1: कारण इन्फ्रास्ट्रक्चर आहे आमच्याकडे. जसं म्हणतात की घर हवं एखाद्या कलेला, नाटकाला, गाण्याला, तसं आमच्याकडे एक उत्तम घर आहे. त्याचं नाव आहे रुक्मिणी सभागृह. तर ते रुक्मिणी सभागृह इतकं अद्ययावत थिएटर आहे, नाट्यगृह आहे, आणि तिथं आमच्या या विद्यार्थ्यांना नेहमी संधी मिळत असते. प्रात्यक्षिकांवर खूप भर आहे. वेगवेगळे इव्हेंट, वेगवेगळे सादरीकरण आहे, त्याच्यामध्ये त्याला सहभागी होता येतं. म्हणजे तो विथ प्रॅक्टिकल इथं शिक्षण घेऊ शकतो. याशिवाय आमच्या MGM विद्यापीठामध्ये स्कूल ऑफ फिल्म आर्ट आहे. तर आमचा संगीत किंवा नाट्यशास्त्राचा विद्यार्थी, त्याला फिल्म आर्टमध्ये काही गरज निर्माण झाली किंवा तिथं काही संधी असेल तर त्याला ती संधी तिथे मिळू शकते. फोटोग्राफी डिपार्टमेंट आहे, जर्नालिझम आहे, रेडिओ आहे. विशेष म्हणजे उल्लेखनीय बाब की जी तुम्हाला सगळ्या युनिव्हर्सिटीत मिळणार नाही, आमच्या ह्या विद्यार्थ्यांना काही गाण्यांचे, संगीताचे कार्यक्रम असतील त्याला संधी तिथे मिळू शकते.
0: फक्त एक जाता जाता एक प्रश्न होता की ऍडमिशन प्रोसेस काय आहे याची?
1: ऍडमिशन प्रोसेस पण इतकी सोपी केलेली आहे. सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचंय. MGMU ही जी वेबसाईट आहे, त्यानुसार MGM युनिव्हर्सिटी जरी टाकलं तुम्ही तर समोर ती वेबसाईट येते. त्याच्यावर क्लिक करत गेला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. रजिस्ट्रेशनची नाममात्र फीस आहे 2000 रुपये. ती भरून मग त्यानंतरचे पण ऍडमिशन प्रक्रिया जी आहे ती सुद्धा मोबाईलद्वारेच तुम्हाला इथे फीस भरायची. तुम्हाला इथे येऊन कुठं रक्कम पैसे द्यायचे नाहीये, ती तुमच्या मोबाईलद्वारेच भरल्या जात.
0: धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद या महत्वाच्या माहितीबद्दल. खरंच म्युझिक आणि थिएटर डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही शिक्षण घेतलं तर किती मोठ्या करिअरच्या संधी तुमच्या समोर उपलब्ध असतील या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालेली आहेत. तर थोडं वेगळं करिअर निवडा मित्रांनो, कारण की डॉक्टर इंजिनियर तर सगळे होतात पण कलाक्षेत्रात करिअर करण्याची ही सुवर्ण संधी तुमच्या सोबत आहे. आणि आता आपल्याला कुठं बाहेर जायची सुद्धा गरज नाही. आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये, आपल्या मराठवाड्यातच MGM युनिव्हर्सिटी सारख्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये म्युझिक आणि थिएटर डिपार्टमेंट आहे. सो विचार नक्की करा आणि ऐकत रहा.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
6: Dinner ka mood ho ya family outing, taste aur ambiance dono chahiye, to aa jaiye Meena's Kitchen. Yahan milenge delicious veg non-veg soup, tasty starters, malai tikka kebab, chicken तंदूरी, मटन बोना और मीना स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन, यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉन वेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: 91.8 FM साथ है तो बात है।
1: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू। ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर। अवेल अट्रॅक्टिव स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस। गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा।
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in।
3: Open MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 937171 4253 or visit MGM Campus N6 Code Chhatrapati Sambhaji Nagar।

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. विजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रजाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला आंतररुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतर रुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
6: Dinner ka mood ho ya family outing, taste aur MBS dono chahiye, to aa jaiye Meena's Kitchen. Yahan milengi delicious veg non-veg soup, tasty starters, malai tikka kebab, चिकन तंदूरी, मटन बुना और मीना स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: करियर साठी योग्य पर्याय शोधताय इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
2: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
2: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
3: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
4: हर दिल की आवाज बने.
5: दिल तो पागल है, दिल दीवाना है.
4: MGM 90.8 FM सुने, बातें हो दिल से दिल तक, अब दूरी कोई न रहे.
5: ये दूरियां,
4: अपना रेडियो, अपनी बातें, गीत, खबरें, जिंदगी के जज्बात. MGM 90.8 FM, साथ है तो बात है.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ये सिर्फ एक फ्रिक्वेंसी नहीं, यह है आपकी अपनी आवाज, आपकी अपनी सोच,
2: जहां हर बात होती है सीधे दिल से दिल तक और हर आवाज को मिलती है एक नई पहचान.

0: बटाटा आला थरथरत वर. वर येऊन म्हणतोय दादा खाला खा जीवाला खा मीच की तुझा तो वेफर आमचा भी वेफर आणि तुमचा भी वेफर पर तुम्हाला पाहिजे काय वरून चकचकीत रॅपर.
1: एक्सक्यूज मी
0: प्रॉब्लेम.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 879-304-7544 or visit mgmu.ac.in.

0: करियर साठी योग्य पर्याय शोधताय इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
2: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
2: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259. आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
3: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
3: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ये सिर्फ एक फ्रिक्वेंसी नहीं, यह है आपकी अपनी आवाज, आपकी अपनी सोच,
2: जहां हर बात होती है सीधे दिल से दिल तक और हर आवाज को मिलती है एक नई पहचान.

0: मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus and 6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.
3: अब आपकी मन पसंदीदा आवाज आपके अपने मोबाइल पर. डाउनलोड कीजिए MGM 94.8 FM रेडियो का मोबाइल ऐप और सुनिए हमारे खास इंटरव्यू कहीं भी कभी भी.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
2: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
2: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 or 9371714259.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. विजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 8793047544 or visit mgmu.ac.in.
6: Dinner ka mood ho ya family outing, taste aur ambiance dono chahiye, to aa jaiye Meena's Kitchen. Yahan milengi delicious veg non-veg soup, tasty starters, malai tikka kebab, चिकन तंदूरी, मटन बुना और मीना स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनहीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला आंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट.

0: एचपी पेट्रोल पंप शेजारी जळगाव रोड छत्रपती संभाजीनगर आंतर रुग्ण विभाग दिशा हॉस्पिटल समुपदेशन काउंसिलिंग सेंटर संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ छत्रपती संभाजीनगर कॉन्टॅक्ट 8889 2688.
1: आपण इंग्लिश फ्रेंच जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक संस्कृत मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय
0: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
1: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश एमए इन इंग्लिश मराठी हिंदी उर्दू अँड संस्कृत पीजी डिप्लोमा इन अरेबिक डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश संस्कृत फ्रेंच जर्मन उर्दू जॅपनीज पर्शियन अँड ट्रान्सलेशन यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
1: किंवा कॉल करा 9763679245 9665353515 और 9371714259.
2: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और एम्बियंस दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी. रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला आंतररुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
6: Dinner ka mood ho ya family outing, taste aur ambiance dono chahiye, to aa jaiye Meena's Kitchen. Yahan milenge delicious veg non-veg soup, tasty starters, malai tikka kebab, चिकन तंदूरी, मटन बोना और मीना स्पेशल चिकन बिरयानी. रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला आंतररुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 or 9371714259.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
6: Dinner ka mood ho ya family outing, taste aur ambiance dono chahiye, to aa jaiye Meena's Kitchen. Yahan milenge delicious veg non-veg soup, tasty starters, malai tikka kebab, चिकन तंदूरी, मटन बोना और मीना स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन, यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: नमस्कार आरजी अदनान, तुमची असोबत आहे ऑन एमजीएम 90.8 एफएम इन द शो
1: ऑल इज वेल. आरजी अदनान का मॉर्निंग शो फ्रेशनेस लाइव रेडियो का फ्लो
0: ऑन एमजीएम 90.8 एफएम. आणि आपण नेहमी ना तर एमजीएम युनिव्हर्सिटीतील वेगवेगळ्या डिपार्टमेंट विषयी जाणून घेत असतो, तर एमजीएम मध्ये प्रत्येक क्षेत्रात ना तुम्हाला करिअर करण्याची शिकण्याची संधी आहे. तर आर्ट म्हणजे कला या क्षेत्रात करिअर तुम्हाला जर करायचं असेल म्युझिक आणि थिएटर मध्ये, तर एमजीएम विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ म्युझिक अँड थिएटर हे उत्तम पर्याय तुमच्याकडे आहे. हे मी नाही तर या डिपार्टमेंटचे एचओडी राजू सोनोने सर सुद्धा तुम्हाला सांगणार आहेत. आपल्यासोबत आहेत एमजीएम विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ म्युझिक अँड थिएटरचे एचओडी प्रोफेसर राजू सोनोने सर. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे.
2: नमस्कार,
0: कशा आहात सर तुम्ही?
2: अगदी छान.
0: अगदी छान सर. तर सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की हे जे डिपार्टमेंट आहे म्युझिक अँड थिएटर, तर याविषयी आम्हाला सांगा, याची सुरुवात कधी झाली?
2: 2022 पासून एमजीएम विद्यापीठामध्ये म्युझिक अँड थिएटर डिपार्टमेंटची सुरुवात झाली. मुळात एमजीएम विद्यापीठ होण्याच्या आधी महात्मा गांधी मिशन संस्थेअंतर्गत आमच्याकडे नाट्यशास्त्र या विषयाचा 2 वर्षाचा डिप्लोमा सुरू होता. त्यानंतर जेव्हा एमजीएम स्वतंत्र खासगी विद्यापीठ झालं आणि मग UGC नियमानुसार आणि नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020 यानुसार आपल्याकडे या विद्यापीठात संगीत आणि नाट्यशास्त्र या विषयाची UG डिग्री 4 वर्षाची आहे. कारण आता सर्व डिग्री अभ्यासक्रम हे 4 वर्षाचे इथून पुढे होणार आहे, तर त्या NEP नुसारच ही सगळी संरचना या विद्यापीठात केलेली आहे. आणि मुळामध्ये काय की आता सध्याच्या काळात आहे ना, विद्यार्थी आणि पालक हे दोघंही एक संभ्रमावस्थेमध्ये आहे. एक तर वाढतं प्रचंड स्पर्धेचं युग आणि या स्पर्धेच्या युगात नेमकं आपल्या पाल्यानं काय करावं, येणाऱ्या काळामध्ये त्याला नोकरी कशी मिळेल, सतत ही चिंता पालकाला लागून राहिली. कारण आता डॉक्टर आणि इंजिनियर होणंही सोपं नाहीये. पण डॉक्टर आणि इंजिनियर या व्यतिरिक्तही इतर खूप असे क्षेत्र आहेत की ज्यामध्ये तो विद्यार्थी आपलं करिअर घडवू शकेल. मग त्यांच्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी काही अभ्यासक्रम या देशामध्ये उपलब्ध आहेत आणि मग त्याच तुमच्या आवडीनिवडी किंवा ते छंद त्याचं रूपांतर आपल्या अभ्यासक्रमात अभ्यासात आणि पर्यायानं करिअरमध्ये कसं करता येऊ शकतं, हा विचार आजच्या पालकांनी आणि पाल्यांनी करायला हवा.
0: एमजीएम युनिव्हर्सिटीतील म्युझिक अँड थिएटर डिपार्टमेंट इज बेस्ट फॉर परफॉर्मिंग आर्ट. सो स्टे ट्यून ऑन एमजीएम 90.8 FM.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: आणि आज आपण ते बोलत आहोत एमजीएम युनिव्हर्सिटीतील डिपार्टमेंट ऑफ म्युझिक अँड थिएटर बद्दल. आपल्यासोबत आहेत एचओडी प्रोफेसर राजू सोरणे सर. एमजीएम विद्यापीठातील म्युझिक अँड थिएटर डिपार्टमेंट मध्ये कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत?
1: आपल्या विद्यापीठात बीपीए इन म्युझिक म्हणजे बॅचलर इन परफॉर्मिंग आर्ट्स इन म्युझिक व्होकल म्हणजे संगीत गायनातील पदवी 4 वर्षाची हा एक अभ्यासक्रम आहे. आणि बीपीए इन थिएटर म्हणजे बॅचलर इन परफॉर्मिंग आर्ट्स इन थिएटर म्हणजे नाट्यशास्त्रातील पदवी हा अभ्यासक्रम आपल्या विद्यापीठात 12वी नंतर 12वीला तो कुठल्याही शाखेचा विद्यार्थी असला तरी चालेल. त्यासाठी हे दोन कलाक्षेत्रातले म्हणजे परफॉर्मिंग आर्टचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
0: आणि सर या अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कोणते कौशल्य असणे गरजेचे आहे?
1: त्याला किमान कलेची आवड असणे. जर संगीत गायनातली पदवीला अभ्यासक्रमाला जर त्याला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला काही प्राथमिक संगीताविषयी ज्ञान, गाण्याविषयी, अगदीच त्यानं शास्त्रीय शिकलेला असायला हवा असं काही नाही, पण त्यानं जरा बऱ्यापैकी सुरात गायला हवं असे काही प्राथमिक गोष्टी. जसं नाट्यशास्त्राला यायचं तर अभिनयाकडे यायचं असेल तर त्याला थोडाफार अभिनय यायला हवा, किंवा अभिनय सोडून नाटकाचे इतर जे तांत्रिक अंग आहेत म्हणजे अगदी स्क्रिप्ट रायटिंग आहे, दिग्दर्शन आहे, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, तर ह्या गोष्टीतलं काही प्राथमिक जर माहिती असेल तर उत्तम, नाहीतर आम्ही त्याला 4 वर्षात शिकवणार
0: आहेत. तर इतके सर्व कोर्सेस आहेत म्युझिक अँड थिएटर डिपार्टमेंट मध्ये एमजीएम युनिव्हर्सिटी. तर तुम्हाला सुद्धा या कला क्षेत्रात करिअर करायचं असेल तर एकदा नक्की व्हिजिट करा डिपार्टमेंटला आणि तुमच्या मनातील ज्या काही शंका असतील त्या दूर करा. तर एक प्रश्न पडतो की यार कला क्षेत्रात आपण जर शिक्षण घेतलं तर करिअरच्या कोणकोणत्या संधी असतील, त्याचंही तुम्हाला उत्तर मिळेल पण थोड्याच वेळात. All is-

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: Welcome back with RJ Adnan in the show. All is करिअर कट्टामध्ये बोलत आहोत MGM विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ म्युझिक अँड थिएटर बद्दल. आपल्यासोबत आहेत HOD प्रोफेसर राजू सोनवणे सर. तर सर, अजूनही पालकांना वाटते की यार कला क्षेत्रात विद्यार्थ्याला आपण ऍडमिशन घेऊन देणं, मग त्यात हे क्षेत्र किती मोठं आहे, संधी मिळणार का नाही, करिअरचे काय ऑप्शन्स असणार, हे खूप मोठा प्रश्न पालकांसमोर असतो. तर कला क्षेत्रात आपण UG केल्यावर म्युझिक आणि थिएटरमध्ये, तर आपल्याला करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध असतील?
1: BPA इन संगीत ही पदवी झाल्यानंतर तो विद्यार्थी त्याच्यासाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. लाईव्ह शो तो करू शकतो, स्टेज शो करू शकतो, तो उत्तम गायक होऊ शकतो, उत्तम संगीतकार होऊ शकतो, किंवा उत्तम इन्स्ट्रुमेंट वाद त्यासाठी त्याला दूरचित्रवाहिनीतील विविध ज्या वाहिन्या आहेत किंवा OTTचे जे चॅनल आहेत तिथं त्याला संधी मिळू शकते. म्हणजे प्लेबॅक सिंगिंग आहे, बॅकग्राऊंड स्कोअर आहे, जिंगल्स बनवणे आहे, त्याला स्वतःचं युट्यूब चॅनल बनवता येऊ शकतं आणि त्या युट्यूब चॅनललाही तो त्याचं काही सादरीकरण करू शकतो. डिजिटल अल्बम आहे. याशिवाय आता विविध शाळेमध्ये विद्यालयात संगीत शिक्षकाची आवश्यकता आहे. कॉलेज आणि विद्यापीठ लेवलवर प्राध्यापक म्हणून संगीताचा, तर त्यासाठी पण त्याला ते संधीचं दार उघडं आहे. शिवाय त्याचं खासगी संगीत अकॅडमी तो सुरू करू शकतो, संगीत गायनाचे क्लासेस सुरू करू शकतो. त्याशिवाय कार्यशाळा आहे, बालकलाकारांसाठी काही प्रशिक्षण आहे, स्टुडिओ रेकॉर्डिंग आहे, ध्वनी संकलन आहे, म्युझिकचं डायरेक्शन, एडिटिंग, ऍप्स, गेम या किंवा फिल्मसाठी तो संगीत निर्मिती करू शकतो. याशिवाय संगीत विषयक पुस्तकं आहेत, त्यासाठीचं तो लेखन करू शकतो, PhD करून संशोधन करू शकतो, डॉक्युमेंटरी, स्क्रिप्ट लेखन, अगदी आकाशवाणी, रेडिओ, FM चॅनल या ठिकाणी किंवा इतर सरकारी सांस्कृतिक संस्थांमध्ये किंवा महोत्सवामध्ये त्याला संधी मिळू शकते.
0: तर इतक्या सर्व संधी आहेत म्युझिकमध्ये जर तुम्ही UG किंवा PG केले तर MGM युनिव्हर्सिटीत. तर यात अजून एक कोर्स आहे, ते म्हणजे थिएटर. तर थिएटरमध्ये आपण शिक्षण घेतल्यावर करिअरच्या कोणत्या संधी असतील आपल्या समोर, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील थोड्याच वेळात. सो पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404 9429.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
2: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
1: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश, एमए इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, पीजी डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
2: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
1: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 or 9371714259.

0: करिअर कट्टामध्ये आज आपण बोलत आहोत म्युझिक अँड थिएटर डिपार्टमेंट बद्दल एमजीएम विद्यापीठातील. आरजे अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो. आणि आपल्यासोबत आहेत प्रोफेसर राजू सोनवणे सर. थोड्या वेळापूर्वी तुम्ही संगीत क्षेत्रातील करिअरच्या संधीबद्दल आम्हाला सांगितलं, तर थिएटरमध्ये आपण जर शिक्षण घेतलं युजी केलं तर आपल्या समोर करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध असतील?
1: बीपीए थिएटर म्हणजे नाट्यशास्त्रातली पदवी झाल्यावर तो रंगभूमीवर व्यावसायिक रंगभूमीवर तो काम करू शकतो. अगदीच नाही काही तर एखादी नोकरी व्यवसाय सांभाळून तो हौशी रंगभूमीवर आपला छंद जोपासू शकतो. त्यानंतर टीव्ही आहे, अगदी चित्रपट वेब सिरीज यामध्ये त्याला काम मिळू शकतात. याशिवाय डबिंग आर्टिस्ट, मिमिक्री आर्टिस्ट, व्हॉइस ओव्हर, जाहिरात, रेडिओ माध्यम शिवाय तो दिग्दर्शन करू शकतो. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून तो काम करू शकतो नाटकाचं, लघुपटाचं. याशिवाय जे काही शालेय कॉलेजच्या ज्या स्पर्धा असतात तिथेही तो त्याची चुणूक दाखवू शकतो दिग्दर्शक म्हणून, मार्गदर्शक म्हणून. त्यामुळे तो स्टेज शोच तिथे दिग्दर्शन करू शकतो. अभिनयाच्या प्रशिक्षण संस्था आहेत, शिवाय शाळा महाविद्यालयातही नाट्य शिक्षकाची आवश्यकता आहे, तिथेही त्याला संधी मिळू शकते. स्क्रिप्ट रायटिंगच्या कार्यशाळा आहेत, बालरंगभूमीसाठी सुद्धा त्याला काम मिळू शकतात. नवी नाटक आहेत, वेब सिरीज, सिनेमा, यासाठी स्क्रिप्ट रायटिंग मध्ये जर त्याच्याकडे लेखन कौशल्य असेल तर तिथेही त्याला संधी मिळू शकते. याशिवाय रंगमंचीय जे तंत्रज्ञ असतात म्हणजे प्रकाश योजना आहे, तर त्याच्यात पण उत्तम करिअर आहे. ध्वनी योजना आहे, नेपथ्य ज्याला म्हणतो आपण सेट डिझाईन, उत्तम सेट डिझाईन जर त्याला करता आलं तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याला करिअर आहे. कार्यक्रमाचं नियोजन करणं आहे, थिएटर मॅनेजमेंट आहे, इव्हेंट मॅनेजमेंट आहे. याशिवाय मग तो त्यात पण PhD संशोधन करू शकतो. शिवाय तो नियतकालिक असेल, वृत्तपत्रामध्ये तो नाट्य समीक्षा लिहू शकतो. इतर माध्यमात पण त्याला काम करण्याच्या संधी आहे. त्याशिवाय कला संस्कृती संस्था, महोत्सव यामध्येही तो आयोजनात सुद्धा सहभागी होऊ शकतो.
0: तर इतक्या सर्व संधी तुमच्या समोर उपलब्ध असणार आहेत थिएटरमध्ये जर तुम्ही UG केलं किंवा तुमचं शिक्षण घेतलं तर. MGM युनिव्हर्सिटीतील म्युझिक अँड थिएटर डिपार्टमेंट इज बेस्ट फॉर परफॉर्मिंग आर्ट. हे मी नाही सांगत, सरच सांगतील आपल्याला का बेस्ट आहे तर. पण थोड्याच वेळात स्टे ट्यून ऑन MGM.

0: करिअर कट्टामध्ये आज आपण बोलत आहोत MGM युनिव्हर्सिटीतील डिपार्टमेंट ऑफ म्युझिक अँड थिएटर बद्दल. आपल्यासोबत आहेत HOD प्रोफेसर राजू सोनवणे सर. तर सर, एक शेवटचा प्रश्न आहे की म्युझिक आणि थिएटर शिकण्यासाठी MGM विद्यापीठ बेस्ट का आहे?
1: कारण इन्फ्रास्ट्रक्चर आहे आमच्याकडे. जसं म्हणतात की घर हवं एखाद्या कलेला, नाटकाला, गाण्याला, तसं आमच्याकडे एक उत्तम घर आहे, त्याचं नाव आहे रुक्मिणी सभागृह. तर ते रुक्मिणी सभागृह इतकं अद्ययावत थिएटर आहे, नाट्यगृह आहे, आणि तिथं आमच्या या विद्यार्थ्यांना नेहमी संधी मिळत असते. प्रात्यक्षिकांवर खूप भर आहे, वेगवेगळे इव्हेंट, वेगवेगळे सादरीकरण आहे, त्याच्यामध्ये त्याला सहभागी होता येतं, म्हणजे तो विथ प्रॅक्टिकल इथं शिक्षण घेऊ शकतो. याशिवाय आमच्या MGM विद्यापीठामध्ये स्कूल ऑफ फिल्म आर्ट आहे, तर आमचा संगीत किंवा नाट्यशास्त्राचा विद्यार्थी, त्याला फिल्म आर्टमध्ये काही गरज निर्माण झाली किंवा तिथं काही संधी असेल तर त्याला ती संधी तिथे मिळू शकते. फोटोग्राफी डिपार्टमेंट आहे, जर्नालिझम आहे, रेडिओ आहे. विशेष म्हणजे उल्लेखनीय बाब की जी तुम्हाला सगळ्या युनिव्हर्सिटीत मिळणार नाही, आमच्या ह्या विद्यार्थ्यांना काही गाण्यांचे, संगीताचे कार्यक्रम असतील त्याला संधी तिथे मिळू शकते.
0: फक्त एक जाता जाता प्रश्न होता की ऍडमिशन प्रोसेस काय आहे याची?
1: ऍडमिशन प्रोसेस पण इतकी सोपी केलेली आहे. सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचंय MGMU ही जी वेबसाईट आहे, त्यानुसार MGM युनिव्हर्सिटी जरी टाकलं तुम्ही तर समोर ती वेबसाईट येते, त्याच्यावर क्लिक करत गेला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. रजिस्ट्रेशनचे नाममात्र फीस आहे 2000 रुपये, ती भरून मग त्यानंतरचे पण ऍडमिशन प्रक्रिया जी आहे ती सुद्धा मोबाईलद्वारेच तुम्हाला इथे फीस भरायची. तुम्हाला इथे येऊन कुठं रक्कम पैसे द्यायचे नाहीये, ती तुमच्या मोबाईलद्वारेच भरायची.
0: धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद या महत्वाच्या माहितीबद्दल. खरंच म्युझिक आणि थिएटर डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही शिक्षण घेतलं तर किती मोठ्या करिअरच्या संधी तुमच्या समोर उपलब्ध असतील, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालेली आहेत. तर थोडं वेगळं करिअर निवडा मित्रांनो, कारण की डॉक्टर इंजिनियर तर सगळे होतात पण कला क्षेत्रात करिअर करण्याची ही सुवर्ण संधी तुमच्या सोबत आहे. आणि आता आपल्याला कुठं बाहेर जायची सुद्धा गरज नाही, आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या मराठवाड्यातच MGM युनिव्हर्सिटी सारख्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये म्युझिक आणि थिएटर डिपार्टमेंट आहे. सो विचार नक्की करा आणि ऐकत रहा.
2: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. ऍडमिशन Open MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati Sambhajinagar.
4: What's your problem, dude?
5: Batata.
4: What the...

0: बटाटा आला थरथरत वर. वर येऊन म्हणतोय दादा, खा लगा जीवाला खा, मीच की तुझा तो वेफर, आमचा भी वेफर आणि तुमचा भी वेफर, पर तुम्हाला पाहिजे काय वरून चकचकीत रॅपर?
1: एक्सक्यूज मी,
0: प्रॉब्लेम?

0: आमच्या किल्ल्याची ही गम्मत, तुम्हाला नाही जम्मत आमच्या किल्ल्याची ही गम्मत.
1: What the hell? विकत मिळतो तो बाजारात आणि इट्स फार बेटर दॅन दिस मडी स्टफ.
0: अरे पप्या त्यात कसली गंमत, बघ पंप्याला नाही समजत आपल्या किल्ल्याची ही गंमत.
1: नॉनसेन्स, वेळ आहे कुणा.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management.

MGM 90.8 FM साथ है तो बात है।

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942. 9

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
2: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
1: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश, एमए इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, पीजी डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
2: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
1: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 or 9371714259.

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.